सर्वमित्यत्सर्वगुं सर्वमिज्जगज्जगदित्सर्वगुं सर्वमिज्जगत् यज्जगज्जगदिजगदयक्ष्मयक्ष्मञ्ज

सर्वमित्सर्वगुं सर्वमिज्जगज्जगदित्सर्वगुं सर्वमिज्जगत् यज्जगज्जगदिजगदयक्ष्मयक्ष्मञ्ज

हंसस्सोऽहं हृदयाय नमः सोऽहं हंसः शिरसे स्वाहा हंसस्सोऽहं शिखायै वषटे सोऽहं हंसः कवचाजहुं हंसस्सोऽहं नेत्रे